0: संध्या दीपं सरव सत्यम। Then we are going further.
1: Takže budeme pokračovat teďkon.
0: Om namo Prabhu Deep Avinasi. Om namo, you know the Om namo means salutation.
1: Namo znamená pozdrav.
0: Prabhu is God.
1: Prabhu je Bůh.
0: Deep is Mahaprabhuji or Deep is the light.
1: Deep je Mahaprabhuji anebo světlo.
0: Avinasi. Avinasi means is not dying.
1: Avinasi znamená, který neumírá.
0: He is ever and ever he is there round the whole universe also.
1: Je vždycky věčný ve vesmíru.
0: Om namo Prabhu Deep Avinasi. Aap hi Brahma, aap hi Vishnu, aap ho Kailas ke vasi. O Gurudev,
1: O Gurudev,
0: Mahaprabhuji,
1: Mahaprabhuji.
0: Aap hi Brahma, you are the Brahma.
1: Si Brahma.
0: That Brahma who is the creator.
1: Brahma, který je stvořitel.
0: Brahma, Vishnu, know the God Vishnu. Many, many times, many, many. Also like what called be the Krishna.
1: Si Bůh Vishnu a také ho známe pod jménem Krishna.
0: Aap hi Brahma, aap hi Vishnu, aap ho Kailas ke vasi. And O Gurudev, you are also residing in the Kailas.
1: O Gurudeve, ty také přebýváš na Kailáši.
0: You are residing there.
1: Tam žiješ.
0: Apoho Narada, apoho Sarada, apoho Ses Sukrasi. Apoho Narada, apoho Sarada, apoho Ses Sukrasi. Aap ho hi, aap ho dhyani, aap ho gyani, aap ho yog prakasi. You are is Brahma, aap Vishnu, and you are Kailash, who living in the Himalaya, in Kailash.
1: Si.
0: Aap ho Narad, also you are the Narad Rishi.
1: Si také Narad Rishi.
0: Aap ho Sarada. And Apo Ses Sukrasi. Ses Sukrasi is where the snake, very big, under the ocean. And there where Vishnu is residing.
1: Ses Sukrasi je ten velký had pod oceánem a tam žije Vishnu.
0: Ses. And the Ses means also what remains after all, but still there remains.
1: A ses je také to, co potom všem zůstane.
0: Apoho dhyani, apoho gyani, apoho yog prakasi. Apoho dhyani, o Mahaprabhuji.
1: O Mahaprabhuji.
0: Apohi dhyani, you have meditation, you know that, o Devpuriji.
1: Máš meditaci, znáš to, o Devpuriji.
0: Apoho gyani, you are the knowledge.
1: Si poznání.
0: Apo yog prakasha, and you are the light of the yogas.
1: Asi světlo yug.
0: Mahaprabhuji is saying to Devpuriji.
1: To říká Mahaprabhuji Devpuriji.
0: Apo dhyani, apo gyani, apo yog prakasi. Aap ho dev sab devi, aap ho surya prakasi. You are also my lord. You are the shakti.
1: Můj pane, si také shakti.
0: And you are also bhakti.
1: A bhakti.
0: Devi.
1: Bhakti devi.
0: आप ही सूर्य प्रकाश, ओ देवपुरी जी, यू आर द सूर्य, द सन प्रकाश।
1: ओ देवपुरी जी, ते से तक है स्लुंसे।
0: आप हो वेदों के ज्ञाता, आप हो भक्त उर्वासी, आप हो वेदों के ज्ञाता, ओ महाप्रभु जी, यू नो द वेदास, यू नो द वेदास।
1: ओ महाप्रभु जी, ते ज्ञाश वेदि।
0: आप हो भक्त उर्वासी, एंड ऑल द भक्तास आर इन अवर हार्ट।
1: Všichni baktové jsou v našich srdcích.
0: Aap ho vedon ke gyata, aap ho bhakt urvasi. Aap ho shant naam ke data, aap ho sat naam ke data. O Gurudev, you are the sat, the truth.
1: O Gurudev, ty jsi pravda.
0: Now, so from that truth name you are the data, O God.
1: Té pravdy ty jsi.
0: Aap ho bhakt urvasi. And you are Gurudev in our heart.
1: A Gurudev jsi v našem srdci.
0: Urvasi is the heart.
1: Urvasi je srdce.
0: Aap ho vedon ke gyata. You are knower of the Vedas.
1: Znáš Vedy.
0: Aap ho भक्त उर्वासी, आप हो सतनाम के दाता, एंड यू आर द नेम ऑफ द गॉड, एवरीथिंग यू आर गिविंग अस।
1: इसी मैंनो बुझी अब शेखनो नाम
0: दाता। सतनाम के दाता, सत मीन्स द ट्रूथ।
1: सत्य प्रावधा।
0: आप हो निज स्वरूप के ज्ञाता, एंड यू आर दैट ऑफ द Gyata, the knowledge, knower.
1: I see, znalec.
0: You are the form of the knowledge, gyata.
1: Jsi podobou poznání.
0: Namo, om, namo, prabhu, deep, pranama, brahmanand, urvasi. And about Brahmananji, it is om, namo, prabhu, deep, pranam. So, om, ah, prabhuji, prabhuji said, Pranam, salutation. Brahmanand Urvasi. Brahmanand. Brahmanand. Brahmanand. There you are residing, O my Dev Puriji, Gurudev.
1: Takže přebýváš tam, můj Dev Puriji, můj Gurudev.
0: Namo, Om Namo, Prabhu Deepaya Vinasi. आप हो ब्रह्मा, आप ही विष्णु, आप हो कैलाश के वासी, आप हो नारद, आप हो शारद, आप हो शेष सुकरासी, आप हो ध्यानी, आप हो ज्ञानी, आप हो योग प्रकाशी, आप हो देव सब देवी, आप हो सूर्य प्रकाशी, आप हो ब्रह्म विनिर्वाणी, आप हो चहूं आपके वासी, चहूं इन ऑल डायरेक्शंस यू आर देयर,
1: सिर्फ všech směrech।
0: आप हो वेदों के ज्ञाता, आप हो भक्त उर्वासी, आप हो सतनाम के दाता, आप हो निज स्वरूप के ज्ञाता, ओम नमो प्रभु दीप प्रणामा ब्रह्मानंद उर्वासी सत्य सनातन धर्म की देवादि देव अलकपुरी जी महादेव की देवादि देव देवेश्वर महादेव की परम आराध्य भगवान श्री दीप नारायण महाप्रभु जी की जय सत्य सनातन धर्म स्वामी माधवानंद जी भगवान की सत्य सनातन धर्म की ओम शांति शांति शांति हरि ओम हरि ओम
1: गुरु परमांशी स्वामी महेश्वरानंद गुरुदेव की जय